तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंग रंगाळजीनी. आईच्या या कार्यक्रमान मन अधिक बाप मेलविन नोरोन्ना हांचे तावन दिल्लो संदेश आणि उलोप ऐकूया.

क्रेडिट कार्ड बरं आहे नाही म्हणचे नाही, क्रेडिट कार्ड बरं आहे तुका मॅनेज करून कळटाय ते झालं, तू क्रेडिट कार्ड यूज कर. आता मॅनेजमेंट कसे, आता तुका एक ड्यू डेट म्हणून असता चिंत्या, तुझी बिल डेट एव्हरी मंथ फर्स्ट, तुका ते 20 डेज तुका ग्रेस पिरियड असा.

0: स्मॉल कॅप कंपनीज, मल्टी कॅप म्हणल्यार लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपनीज, तळल्या कंपनीक तुम्ही इन्वेस्टमेंट करची. तसे तुम्ही प्लॅन करताय जाल्यार तुका मुकल्या 15 वर्सांनी 10 वर्सांनी तुवें दुसऱ्या तुझ्या इन्कमाक तुवें डिपेंड जावन आसा जे म्हणून ना.
1: ओके,
0: ना जाल्यार कितें जाता रोशन, तूं आज काम करताय, आज करसिताय, तुवें जिनी

0: तुझ्या रिटायरमेंटाक जावंक पुरो. देखून तुवें तें चिंतून तुवें इनवेस्टमेंट करीचें आनी एकलो करता म्हणून तुवें करचें न्ही. आनी आज इनवेस्टमेंट करतल्यार एका वर्सा खातीर दोन वर्सां खातीर तुका रिटर्न्स मेळटा म्हणून तुवें इनवेस्टमेंट करचें न्ही. हांवें सांगिल्लें परी इनवेस्टमेंट म्हळ्यार लाँग टर्म, लाँग टर्म. तें चिंता तुवें चिंतून तुवें इनवेस्टमेंट करीचें. आतां म्युच्युअल फंड इनवेस्टमेंट म्हणटाना हांवें सांगिल्लें परी तुका बँकाचे डॅट इज कॉल्ड सेव्हिंग्स. आतां इनवेस्टमेंटान तुका प्रत्येक सडावत आमकां इंडियन्सांक पयलीं उडा सांगचें कितें रियल एस्टेट ऑर फ्लॅट जागो कमर्शियल शॉप तशें म्हणून आंबूड आसता. नेक्स्ट तेवचें गोल्ड मोतीन तेवचें म्युच्युअल फंड शेअर्स पर येवचें उपरांत. आतां तुवें रियल एस्टेटान घालचें हांव पाड न्ही म्हणना. रियल एस्टेट तुका बरें जाल्यार खान जाता तुका रियल एस्टेट इनवेस्टमेंट करूंक तुका व्हडले अमाउंट जाय पडटा. म्हणल्यार कॉस्ट ऑफ इनवेस्टमेंट इज व्हेरी हाय टू इनवेस्ट इन रियल एस्टेट.
1: ओके, नॉट इन थाउजंड्स, इन लॅक्स,
0: इन लॅक्स ऑर क्रोर्स मे बी. बट काल जाता तुका ते लिक्विडिटी ना. लिक्विडिटी म्हळ्यार तुवें चिंता आज एक 50 लाख रुपया तुवें एका जाग्याक गेले ऑर तुवें एक फ्लॅटाक गेले तुका फाल्यां जाय जाताना विकूंक जायना. तुका लिक्विडिटी ना. चिंत्या रोशन तुवें आज एक कोड्यालांत एक्झाम्पल दिवचें जाल्यार एक 2 BHK फ्लॅटाक आज एक 70 लाख ऑर 60 लाख पडटात. 60 लाख पडटात 2 BHK. तूं आज एक ते फ्लॅट रेंटाक दिताय. ओके, एज अ इनवेस्टमेंटा खातीर तुवें फ्लॅट पर्चेस केलाय आनी तुवें रेंटा दिलाय. रेंट तुका सर्ट म्हळ्यार 10,000 येत. 60 लाखाक तुका 12,000 रुपये महिन्याक येत. 12,000 म्हळ्यार तुका वर्साक 1.5 लाख रुपये तुका 60 लाखाक रेंट येता. म्हळ्यार तुका ते कितले पर्सेंट वर्कआउट जाले? ओनली 3%. 3% मात्र तुजे वर्कआउट जाले इंटरेस्ट. बट तुजे 60 लाख ते ब्लॉक जाले. आनी तुका चिंता 2 वर्सांनी तुका ते फ्लॅट सेल करूंक जाय. तुका एमर्जंसी पयशे जाय. तुका जाय तेन्ना विकूंक जायना.
1: क्लायंट म्हणला
0: वय देखून तुजे आसले पुरा पयशे तुवें एकच कडेन इनवेस्टमेंट करचे न्ही. चिंता तुजे आज सेव्हिंग्स आसात वचून तुवें फ्लॅट काढून घेवचें न्ही. तुवें फ्लॅट काढून घेत केदाळा तुजे कडेन लिक्विड एसेट असल्यार मागीर उपरांत तुवें फ्लॅट काढून घे. तुवें एज अ इनवेस्टमेंट कन्सिडर करता जाल्यार तुका रावंक जाय कंडिशनांक एक घर जायचेच. ओके, एज अ इनवेस्टमेंट तूं पळयत जाल्यार फस्ट तुजे लिक्विड एसेट तूं बिल्ड कर. लिक्विड एसेट म्हळ्यार कितें? आतां म्युच्युअल फंड्स ऑर शेअर्स दॅट इज कॉल्ड लिक्विड एसेट. आतां सडावत लोकांच्या मतीन म्हणजे रियल एस्टेट उपरांत गोल्ड. आतां चिंता आमी ज्वेलरी शॉपांत आमी स्किमां जॉयन जाता. ते स्किमां जॉयन जाल्या कारण जाता चिंता तुवें एका शॉपाक तूं स्किमाक जॉयन जालो थंय म्हयन्याक तूं 10,000 तूं स्कीम बांदताय. एवरी मंथ 10,000 रुपये तूं थंय सिरकोन पडले बरें जालें. कित्याक म्हळ्यार मुखल्या 20 महिन्यांक तूं स्किमान जॉयन जाताय. 10,000 रुपये भरले 2 लाख रुपये जाले. 2 लाख मेच्युअर जाताना तुवें तस्स अंगडी तुवें ऑर्नमेंट्स पर्चेस करचे पडटा. तुका ते डिझायन लायक जावना अनेक शॉपाक येता म्हळ्यार तुका वचूंक जायना. आनी 2 लाखाचे तुवें गोल्ड पर्चेस करचेत तुका चिंत्या ते 2 लाख तुका 20 महिन्या उपरांत तुका दुसऱ्या कडेन पयशे गरज पडल्यार तुका थंय तांकां दुसरे कडेन तुवें यूज करूंक जायना. देखून कोण असल्या स्किमा जॉयन जाता दया करून आयका. तुम्ही म्युच्युअल फंडांत डिजिटल गोल्ड म्हळ्यार गोल्ड ETF स्कीम म्हण आसा. ETF फंड म्हण आसा तळ्यात स्किमाक तुम्ही जॉयन जायचे. ज्वेलरी शॉपाच्या स्किमा जॉयन जावच्या बदलाक तुम्ही गोल्ड ETF फंडाक जॉयन जाल्यार चिंता तुम्ही हांगाय 12 महिन्यांनी 20 महिन्यांनी तुम्ही करता जाय. 10,000 म्हणजे वॉट एव्हर 1,000 करियेत 15,000 10,000 करियेत तुम्ही 20 महिन्यांनी 12 महिन्यांनी भरले. 12 महिन्या तुमकां पयशे जाय तुम्ही ते विथड्रॉ करून तुमकां जाय जाल्ले कडेन तुम्ही इनवेस्ट यूज करियेत. कित्याक तुमकां चिंत्या तुमकां गोल्ड पर्चेस करूंक जाय गोल्ड पर्चेस करियेत ना जाल्यार दुसरे कडेन खंय तुमकां यूज करून यूज करियेत. देखून तुम्ही तसल्या फंडाक जॉयन जाय.
1: ओके
0: वय आतां तिसरे ऑप्शन तुमकां म्युच्युअल फंड. आतां म्युच्युअल फंड म्हळ्यार कितें? म्युच्युअल फंड म्हळ्यार चिंत्या तूं आतां इनवेस्टमेंट करताय हांव करता आनी एकलो करता. हर एका स्किमान म्युच्युअल फंडान एकलो प्रोफेशनल फंड मॅनेजर म्हण आसता. फंड मॅनेजर आसता ताचे संगी रिसर्च टीम म्हणले आसता. रिसर्च टीम कितें म्हळ्यार ते आतां खंयच्यो कंपनीज फ्युचरान परफॉर्मन्स करतात ते पुरो स्टडी करून तो रिपोर्ट फंड मॅनेजराक आण दितात. आनी फंड मॅनेजर तसल्या कंपनीक इनवेस्टमेंट करता. म्हळ्यार इंडियाचे जावंक पुरो ग्लोबल जावंक पुरो फ्युचरांत खंयच्यो कंपनी परफॉर्मन्स करतात.
1: बुडच्यो नांत
0: आनी खंयच्यो कंपनी चड फायदो जाता तसल्या कंपनीक. आतां चिंत्या आतां IT आतां मोस्ट डाऊन आसा. कित्याक? बिकॉज ऑफ AI इन्फ्लुएन्स. आतां इनवेस्टमेंट AI तसल्या कंपनी इनवेस्टमेंट करतात. म्हळ्यार फ्युचरांत स्कोप चड आसा. तसे चिंतून तसल्या कंपनीक इनवेस्टमेंट करतात. आतां हातूंत कितें जाता म्हळ्यार हांवें सांगलें तूं इनवेस्टमेंट करता हांव करता इंडियान मस्त जाण करतात.

0: मुस्तान करता आता तू 10,000 रुपये करता हांव 5,000 करता आनी एकलो करता तुजे ते 10,000 म्हजे ते 5,000 दुसऱ्या दुसऱ्या कंपनीक इनवेस्टमेंट जातात
1: ओके
0: आता इन इन क्रोर्स कलेक्शन जाताना ते अमाऊंट दुसऱ्या दुसऱ्या कंपनीक इनवेस्टमेंट जाताना तुजी रिस्क स्प्रेड जाता रिस्क स्प्रेड जाता आता कसल्या कंपनीक कंपनीज आय टी जावंक पुरो सिमेंट जावंक पुरो ऑयल जावंक पुरो बँक्स जावंक पुरो आता बँक म्हणटाना बँकिंग सेक्टर अंडर बँकिंग सेक्टर मुस्तू बँक येतात जावंक पुरो SBI बँक HDFC बँक ॲक्सिस बँक अंडर आय टी म्हणटाना TCS विप्रो इन्फोसिस

0: काम काले पैसे इन्वेस्टमेंट करचे मात्र
1: घरचे मात्र
0: वय बट तुवें मॅनेज करचे तुका काय तंतू जबाबदारी ना देखून लोकांनी म्युच्युअल फंडात घालचे.
1: ओके
0: आता म्युच्युअल फंडात म्हणताना देर आर थ्री टाइप्स ऑफ प्रोडक्ट इन म्युच्युअल फंड. आता लिक्विड फंड असा आवडून सांगले एमर्जन्सी फंड ते तुवें लिक्विड फंड घालयेत वी आर इन्व्हेस्टिंग इन मनी मार्केट. डेट फंड असा डेट फंड म्हणजे चिंता तुझे कडे आज एफ डी धरूंक असा त्याच्या बदलाक तुवें डेट फंडात इन्व्हेस्टमेंट करीत लाईक वन इयर डेट फंड गी सिक्स मंथ्स डेट फंड गी टू इयर्स तर डिफरंट डेट फंड्स असतात. थर्ड इज कॉल्ड इक्विटी. इक्विटी म्हणल्यार तुझे वेल्थ क्रिएट जावंक लॉंग टर्माक चिंता तू आज तुझे पैसे असा तुका थ्री इयर्स नका फाईव्ह इयर्स नका टेन इयर्स नका तुझे इक्विटी फंड्स तयार तुवें इन्व्हेस्टमेंट करायचे. हांवें फर्स्ट कडे उल्लेख केल्या प्रमाणे इंडेक्स फंड जावंक पुरो लार्ज कॅप फंड जावंक पुरो मिड कॅप जावंक पुरो तसल्या फंडात तू इन्व्हेस्टमेंट करायचे. त्याच्या काम जाता तुझे वेल्थ क्रिएट जाता वेल्थ क्रिएट जाता. आणि म्युच्युअल फंडात तू इन्व्हेस्टमेंट करता जाल्यार एक दहा वर्सां पंधरा वर्सां चिंतून कर इक्विटी करता जाल्यार कित्याक म्हळ्यार तू आज काम करनासाय तुझे फ्युचराचे भद्रते खातीर तुवें इन्व्हेस्टमेंट करीचे कित्याक आज आमकां काम असा आज आमकां इनकम असा हेंचं इनकम आनी मुखल्या पंधरा वर्सांनी असा की ना हे आमकां गोत्तुना देखून तुवें आजच तुवें प्लॅन केल्यार मुखल्या दहा वर्सांनी वा पंधरा वर्सां उपरांत तुवें काल आज इन्व्हेस्टमेंट केलाय तेंच तुका सेकंडरी इनकम जावन कन्सिडर करीत. मागीर तुवें पंधरा वर्सां उपरांत तुवें कामाक डिपेंड जायचे म्हणून ना कित्याक तुजे कडेन सफिशियंट
1: फंड
0: असता. आता रोशन आता मुझे आणि तुझे हांवें एक्झाम्पल दिवन चाल्यार 2011 म्हणल्यार आज 2026 म्हणजे पंधरा वर्सां धावत आम्ही एक दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केले म्हणून चिंत्या हांवें आणि तुम्ही दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केल्यात महिन्या महिन्यात. ओके आता आज म्हणा पंधरा वर्सां झाली आम्ही इन्व्हेस्टमेंट केले अमाऊंट जाऊनचे 18 लाख 10,000 रुपीज एव्हरी मंथ फॉर अनदर 15 इयर्स म्हणजे पंधरा वर्सां इन्व्हेस्टमेंट केल्यात 18 लाख रुपीज इन्व्हेस्टमेंट जाते लास्ट पंधरा वर्सां जाऊन. म्युच्युअल फंडात फ्लेक्सिकॅप फंड म्हणून असतात तुमकां वर्साक अराउंड 15-16% रिटर्न दिला इयर ऑन इयर 15-16% म्हणल्यार 18 लाख तुझ्या इन्व्हेस्टमेंटाक आयच्या व्हॅल्यू 61 लाख 61 लाख झाल्यात 61 लाख झाल्यात
1: तुझे इंटरेस्ट नाही
0: पुरा वय 18 लाखाच्या व्हॅल्यू आज 61 लाख झाल्यात. त्यांचं रोशन आम्ही 20,000 रुपये केले म्हणजे त्या पंधरा वर्सां 20,000 रुपये केले आमचे इन्व्हेस्टमेंट जाऊनचे 36 लाख 36 लाख कितले झाल्यात गोत्त सांगी 1,21,00,000 झाल्यात 1,21,00,000 झाल्यात. तसे म्हणताना तुवें एक लॉंग टर्म चिंतल्यार तुका हे मस्त बरं. आता हांवें म्हणलें तुका 15-16% रिटर्न मेळना म्हणून असो अर्थ नाही की हर एक वर्सा 15-16% मेळना नाही हर एक वर्सा मेळना म्हणून नाही. आ चिंत्या तुवें 2011 स्टार्ट केला 2014 तुवें व्हॅल्यू पडलेलं जाल्यार तुवें गल्ल्यावर निघून असले कोण ना असले कोण ना. आता 2018 पळयल्यार थोडे पट्टी गल्ल्यावर इल्ले सर जाल्यार जावंक पुरो 2020 कोविड आयिल्ले त्या वेळार मार्केट मस्त डाऊन जाल्ली त्या वेळार इल्ले उणे जाल्यार जावंक पुरो. बट हे कितें सांगता म्हळ्यार तू कितले लाँग टर्म दवरताय तुका हे भोव बरें
1: तितलो लाभ जाता
0: तितलो लाभ जाता म्हण न्ही कशें तुका वर्क जाता म्हळ्यार आता चिंत्या दीस इज कॉल्ड SIP. ओके यू आर इन्वेस्टिंग फिक्सड अमाऊंट फॉर एव्हरी मंथ.
1: ओके
0: एव्हरी मंथ फिक्सड अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करताना चिंत्या लॉन्च एक एक्झाम्पल देता आज एका प्रोडक्टचे कॉस्ट 100 रुपीज तू आज 2,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करताय तुका 20 युनिट्स मेळले 20 युनिट्स मेळले नेक्स्ट मंथ मार्केट इल्ली डाऊन जाता त्या प्रोडक्टची रेट 100 असली 95 जाता प्रत्येक तू 2,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करताय त्या जाल्यार तुका युनिट्स तुका कितले मेळटा
1: 21 or 22 युनिट्स
0: मेळटात म्हणल्यार प्राईस उणे जाताना तुका युनिट्स सर्ट जाता. आता तुका हांवें म्हळें 2011 26 पंधरा वर्सांनी तुका 15-16% रिटर्न मेळना म्हणून कशें मेळना 2018 मार्केट डाऊन झाली 2020 मार्केट डाऊन झाली ते जाला तुका युनिट्स सड मेळल्यात.
1: ओके
0: सड मेळिल्ल्या वरवीं तुजे आज युनिट व्हॅल्यू प्राईस तुका सड झाला देखून तुका मार्केट डाऊन झाल्यार आम्ही सडावत पॅनिक जातो. ऍक्च्युअली मार्केट डाऊन झाल्यार आमकां खुशी बघायचे कित्याक आमकां युनिट्स सड मेळटात सो वी आर एक्युमुलेटिंग मोर युनिट्स वेन मार्केट इज डाऊन. तसे म्हणताना तुका SIP तू एक लॉंग टर्म चिंतून इन्व्हेस्टमेंट केल्यार तुका हे मस्त फायद्याचे.
1: ओके
0: मस्त फायद्याचे.
1: तशें एक म्युच्युअल फंडा विशीं एक एलॉबरेटेड हांगासर आमी एक विस्तृत रितीचें विवरण लॉरेन्सान दिल्लें आसा. तर आतां हांगासर लोकांक बेनिफिट्स कितें हाचें फायनान्स कशें करचें पुरो तुवें सांगलें कशें तुका तांणी संपर्क करवेत या
0: ना संपर्क करचे पयले रोशन म्हाका आनी एक सांगूंक विसरलो आतां तूं आतां फिनान्स प्लॅन करता जाल्यार पयले आमी चिंतीचे इन्शुरन्स इन्शुरन्स इन्शुरन्स म्हणटना इन्शुरन्स मस्त टाईपचे प्रोडक्ट असतात. आता थोडं

आनी तांचे प्रोटेक्शन पण जबाबदारी मुजी म्हणजे मुजी एज आज 40 म्हणजे 58 म्हणून सर म्हाका प्रोटेक्शन बहु गरजेचे मुजी एज 58 झाली 60 झाली मागीर म्हाका प्रोटेक्शन गरज ना कित्याक म्हणजे ती तांच्या पायांनी उभे रावतात मागीर ती आमकां डिपेंड जावन आसनात देखून टर्म इन्शुरंस तुम्ही काण घेतात जाल्यार तुमच्या केदार म्हणसर डिपेंड जावन असतात तुमच्या फॅमिलीची केदार म्हणसर मात्र काण घ्या थोडी असतात टर्म इन्शुरंस 70 वर्सां काण घेवची 75 एक्च्युअल ती गरज ना कित्याक म्हळ्यार अननेसेसरी तुम्ही चड प्रिमियम भरचे पडटा देखून तुम्ही पहिल्यांदा प्लॅन करायचे टर्म इन्शुरंस म्हाका कितल्या वर्सां भितर जाय ते केल्यार तुका मागीर एक पट तुझ्या फॅमिलीक प्रोटेक्शन दिल्यार मागीर तुका उरले खंयचे इन्शुरंस गरज ना नेक्स्ट हेल्थ इन्शुरंस हे व्हेरी इम्पॉर्टंट

0: एका कशें इनवेस्ट करूं म्हणटना एफ डी दवरल्यार बेटर घेया. एफ डी म्हणटना नॅशनलायज बँक आसतात या प्रायव्हेट आमी म्हणटात सोसायटीज पर आसतात तांचे विशयन काल सांगता या म्युच्युअल फंड्स एक उलो येवन आसा म्हणजे. हॅलो नमस्कार. ओके उलो काडसलो.
1: पळय रोशन, आतां तुवें म्हळें एफ डी, आतां तुजे अमाऊंट आसा एफ डी दवरचे, एफ डी बेटर घे ऑर म्युच्युअल फंड बेटर घे म्हणून चिंतन तुका आतां अमाऊंट तुका एका वर्सांनी गरज आसात, एका वर्सांनी गरज आसात, दोन वर्सांनी पयशे जाय जेतून बघता ते जाल्यार तुवें एफ डी दवरयेत. एफ डी दवरयेत बट चिंतन तुजे कडेन पयशे तुका एक 5 वर्सां नाका. ओके तुवें तुला काल चिंती, तुवें दुसरे ऑल्टरनेटीव्ह ऑप्शन चिंतीचे एफ डी बदलाक. आतां कित्याक हांव एफ डी बरें, एफ डी बरें बरें कित्याक एफ डीन घालू नजो म्हळ्यार एफ डी तुका इन्फ्लेशन बीट करिना. चिंता रोशन, आज तूं बँकांत एफ डी धरूंक येताय, तुका आज बँक असो म्हणटा 6.5% इंटरेस्ट मेळटा. आय एम टॉकिंग अबाउट नॅशनलायज्ड बँक, नॉट सोसायटी, नॅशनलायज्ड बँक. तो तुका 6.5% इंटरेस्ट दिता. तुजे 100 रुपीज तू आज एफ डी धरताय, 100 वील बिकम 106.50 रुपीज
0: इन वन इयर.
1: आतां आमचे इन्फ्लेशन म्हणून आसा, इन्फ्लेशन कितले आमचे गव्हर्नमेंटान सांगचे 6% 7% गी. बट तुवें ओवरऑल इन्फ्लेशन पळयल्यार हांवें ऑर्डर सांगले प्रमाणे मेडिकल इन्फ्लेशन, एज्युकेशन इन्फ्लेशन पुरो कन्सिडर केल्यार विच इज मोर दॅन 12%. तशें म्हणटना आज तुका 100 रुपया खर्च आसा जाल्यार तुका सेम लायफ स्टायलाक मुखल्या वर्सा तुका 112 रुपीज तुका जाय पडटा. म्हळ्यार तुजे इन्फ्लेशन हांवें धरले 12%. तू आज बँकान एफ डी धरताय, 100 आसले 107 रुपीज तुका जाता मेळटात, 5 रुपीज तुका लॉस. कित्याक म्हळ्यार तुजे इन्फ्लेशन इज मोर दॅन युअर अर्निंग. तशें म्हणटना फ्युचरान तुजे कॅपिटल उणे उणे उणे जाता एफ डीन दवरून हांव जियेता म्हळ्यार. देखून तुजे तुवें दुसरे खंयचे इन्फ्लेशन बीट जाता तें तुवें इनवेस्टमेंट पळोवन तुवें चूज करीचे. आतां म्युच्युअल फंड वील हेल्प यू टू बीट द इन्फ्लेशन. कित्याक म्हळ्यार आतां म्युच्युअल फंडाचे तुवें 10 इयर्स, 5 इयर्स, 15 इयर्स परफॉर्मन्स पळयल्यार सडावत पुरो फंड्स तुका अराउंड 12-15% रिटर्न्स तुका दिला. कितें कशें दिला? आतां हांवें म्हणलें वी आर इन्वेस्टींग इन समवन्स बिजनेस. आतां कंपनी इज कॉल्ड रिलायन्स, इन्फोसीस, विप्रो. त्यो उपरो कंपनी तुका फ्युचरांत ग्रो जायजस. आतां एक सवाल तुका विचारता. आतां इंडियांत 140 करोड्स पॉप्युलेशन आसा. एवरेज एज ऑफ द पॉप्युलेशन कितले कोत्त आसा तुका इंडियांत? एवरेज 29 इयर्स. That is the biggest advantage for Indian economy. Kitli age mulave
0: 29
1: muntana 29 varsha aaj kaam karta mukhya 20 varsha mundo kaam karta mukhya 30 varsha mundo kaam karta mulyar mukhya 30 varshang amcha India chi economy aniki mustu develop jata. पण हे कसे म्हणजे आज आम्ही लहानश एक्झाम्पल देता. आज आमचे मँगलोर असे असा मुखल्या 5 वर्षांनी, मुखल्या 10 वर्षांनी डेफिनेटली इल्ले म्हणजे चेंजेस जायचेस. आता एक कंपनी, आता एक कंपनी बिझनेस करत असतात, त्यो कंपनी मुखल्या 5 वर्षांनी 10 वर्षांनी ग्रो जायचेस. बट वी कॅनॉट एक्सपेक्ट इन 6 मंथ्स ऑर 1 इयर ऑर समटाईम इन 2 इयर्स. देखून तुका म्युच्युअल फंड्स, इक्विटी फंडात इन्व्हेस्टमेंट करता जाल्यार 1 इयराक 2 इयराक तुका रिटर्न्स मेळटा म्हणून सांगूक जायना. तू इक्विटी फंडात इन्व्हेस्टमेंट करता जाल्यार एक 5 वर्सांक, 7 वर्सांक, 10 वर्सांक तू नाका जाल्यार तुका दीस इज वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टमेंट. आणि इन्व्हेस्टमेंट करच्या पहिले तू प्लॅन कर आता तुझ्या भुरग्यांच्या एज्युकेशनाक. कित्याक म्हणजे एज्युकेशन सांगले, एज्युकेशन इन्फ्लेशन इज अगेन मोर दॅन 15-20%.
0: एक कॉल येऊन असा. हॅलो नमस्कार. हॅलो नमस्ते. ओके सर हेले.
2: हरे कृष्ण, राधे राधे, क्रिस्तो क्रिस्तो जीसस नमस्कार. ನಾನು ಬ್ರೈನ್ ಸರ್ ಕ್ಲಾಸ್ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೆ. ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯ ಜಗನ್ನಾಥ ಪರಮೇಶ್ವರ ಕ್ಷೇತ್ರ.
0: ಹೇಳಿ ಸರ್, ಹೇಳಿ, ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿ ಸರ್.
2: ಮಂಗಳೂರಿಂದ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೆ ಸರ್. ಸರ್ ತುಂಬಾ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್, ತುಂಬಾ ನೀವು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ. ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಮೈಕಲ್ ಲೀಸರ್ ಅವರು ತುಂಬಾ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಒಂದು ಹೆಲ್ತ್ ಬಗ್ಗೆ, ಹೆಲ್ತ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ ಸರ್.
0: ಹೇಳಿ ಸರ್.
2: ಅದರಲ್ಲಿ ಹೆಲ್ತ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ಕೂಡ ಇನ್ಕ್ಲೂಡೆಡ್ ಆಗಿರುವ ಹೆಲ್ತ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಯಾವ್ದಾದ್ರು ಉಂಟಾ ಅಂತ ಒಂದು. ಎರಡನೇದು, ಅದರಲ್ಲಿ ಈಗ ನಮ್ಮ ಮಠಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸೇವೆ ಮಾಡುವವರಿಗೆ ಗ್ರೂಪ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಅವರ ಪರವಾಗಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದ? ಅವರಿಗೆ ಒಂದು ಗ್ರೂಪ್ ಅಲ್ಲಿ ಒಂದು 10-15 ಜನ ಇದ್ರೆ ಅದು ಸಾಧ್ಯ ಉಂಟಾ ಹೆಲ್ತ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಅಲ್ಲಿ? ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದೇನಂದ್ರೆ ಈಗ ನಮ್ಮ ಗಾಡ್ ಬ್ರದರ್ಸ್ ಯುಎಸ್ ಅಲ್ಲೆಲ್ಲ, ಟೆಕ್ಸಸ್ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಗೋಪಾಲ್ ಹೆಲ್ತ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಕಂಪನಿ ಎಲ್ಲ ಉಂಟು, ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ಇಂಡಿಯನ್ ದಲ್ಲಿ ಇದ್ದವರು ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದಾ? ಅಥವಾ ಅಲ್ಲಿರುವ ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟ್ ಕೆಲವು ನಮ್ಮ ಇವರಿದ್ದಾರೆ,

0: ഓക്കെ ഐ റിസ്ക് ഉണ്ട്.
1: ഓക്കെ
0: താങ്ക്
1: ഓക്കെ
0: യു സർ, താങ്ക് യു, താങ്ക് യു. സോ തന്നെ മിസ്റ്റേക്ക് വിശേഷം മുസ്തവല സാറിലെ
1: ഫസ്റ്റ് തന്നെ ഈ സാറിലെ വിഷയം ഹെൽത്ത് ഇൻഷുറൻസ് തന്നെ ഈ സാറിലെ ആയുർവേദിക് അത്ത പൂര കമ്പനി ആയുർവേദിക കവർ ജയനാ
0: ബട്ട്
1: തോടിയോ പോളിസി അസാത് ആയുർവേദിക മെഡിസിൻ കവർ ജോ ത്യോ തന്നെ ത്യാ പട്ടിയുള്ള കഞ്ച കമ്പനി ആയുർവേദിക പോളിസി കവർ ജോ ഏ കാണിജ
0: പട്ടാ
1: പോളിസി കാണിജ പട്ടാ
0: ഓക്കെ
1: തന്നെ നെക്സ്റ്റ് സവാൽ ഈ സാറിലെ खंयच्या विशयांत आयुर्वेदीक जाल्यार नेक्स्ट इसा ग्रूप इन्शुरंस
0: ग्रूप इन्शुरंस
1: वय कंडी जावन ताणे ग्रूप इन्शुरंस करयेत आतां पुरे कंपनीन ती ग्रूप इन्शुरंस आसता ताणे त्या कंपनीक ताणें कॉन्टेक्ट करून तीन त्या 15 जणांक 20 जणांक ग्रूप इन्शुरंस ताणें करयेत
0: ते बेनिफिशियरी एक्चुअली
1: बेनिफिशियरी समजून जायना कित्याक म्हणल्यार ग्रूप इन्शुरंस तुका मस्त लिमिटेशन्स आसतात लिमिटेशन्स म्हळ्यार ते तुका चिपेस्ट पॉलिसी तुका पर डे रूम रेंट शुड नॉट एक्सीड 2000 तशें पुरो आसतात कंडिशन्स मस्त आसतात बट कसले कंडिशन म्हणून ची पळोवचे पडटा आतां ग्रूप ग्रूप इन्शुरंस प्रिमियम तुका लो करेक्ट बट तुका बेनिफिट्स तुका मस्त उणे आसतात तुका आयसीयू चार्जेस जावंक पुरो ऑर तुजे रूम रेंट जावंक पुरो ते पुरो आमी फस्ट पयल्यांत आमी काय म्हणटात कितले आमकां चार्जेस आसात कितले बेनिफीट मेळटा ते पळोवन आमी इनवेस्टमेंट करचे पडटा
0: ओके
1: ताणें चड इसारले रियल खंयच्यांत हेल्थ इन्शुरंस
0: इन्वेस्टमेंट
1: इन्वेस्टमेंट आता चिंत्या म्युच्युअल फंड्स आता गिफ्ट सिटी फंड्स आसात आता तुका ग्लोबल कंपनीज इन्वेस्टमेंट करूंक जाय तुझे डॉलर्स आसात तुवें डॉलर्सांत इन्वेस्टमेंट करयेत थ्रू गिफ्ट सिटी प्रोडक्ट तुवें तसल्या कंपनीक इन्वेस्टमेंट करयेत आनी थर्ड इस
0: हाय रिस्क
1: फंड म्हणजे कंडीज ऑन हाय रिटर्न्स यू कॅन एक्सपेक्ट हाय रिटर्न्स डेफिनेटली असा इफ ही इज टेकिंग हाय रिस्क बट इफ ही इज इन्वेस्टिंग इन म्युच्युअल फंड आता हाय रिस्क म्हणून सांगू जायना डेफिनेटली देर इज रिस्क
0: ओके
1: बट आता चिंता स्मॉल कॅप कंपनीज मिड कॅप कंपनीज तांचं काल जाता

0: 6.5% इंटरेस्ट मेळटा, तुजें इनकम बिलो टॅक्स स्लॅब आसा जाल्यार तुका कांय टॅक्स ना. तिंत्या तुजें टॅक्स स्लॅब 20% आसा, तुजें इंटरेस्ट 6.5% तुका मेळटा, बट यू हॅव टू पे 20% टॅक्स ऑन इंटरेस्ट.
1: ओके,
0: 6.5% वयर तुवें 20% टॅक्स भरिचें. तुजें टॅक्स स्लॅब 30% म्हूण चिंत्या, तुवें यू हॅव टू पे 30% टॅक्स. म्हणल्यार तुका 6.5% इंटरेस्ट मेळ्ळ्यार पोस्ट टॅक्स यू आर अर्निंग लेस देन 5%.
1: ओके,
0: सपोज इफ यू आर कमिंग अंडर 30% टॅक्स स्लॅब. आता म्युच्युअल फंडान तुवें इनवेस्टमेंट करता जाल्यार
1: एक कॉल येता. हॅलो, नमस्कार. हॅलो नमस्कार. ओके, तुमचे नाव सांगा, मॅडम.
2: हॅलो,
1: तुमचे नाव काले?

0: मात्र
1: ओके
0: तसल्या फंड इन्व्हेस्टमेंट करी आहेत. आता लॉंग टर्म इक्विटी फंड्स म्हणजे आरबीआर इन्व्हेस्टिंग अराउंड 80% इक्विटी. दोज फंड्स आर कॉल्ड इक्विटी फंड्स. हायब्रिड म्हणजे मिक्सचर ऑफ इक्विटी अँड डेट.
1: ओके
0: तसल्या फंड इन्व्हेस्टमेंट करी आहेत. आता एफडी करता शॉर्ट टर्म आगे एफडीत करचे बेटर. तुका एक 3 इयर्स 5 इयर्स दोरी येत बघता जाल्यार बेटर टू गो फॉर सम अदर स्कीम्स.
1: ओके सो निमाणे सवाल आता टॅक्सेशन विषय स्थूल असा पण विषय
0: टॅक्स इज कॉल्ड लॉंग टर्म कॅपिटल गेन.
1: ओके
0: लॉंग टर्म कॅपिटल गेन तुका 12.5% इरेस्पेक्टिव ऑफ एनी टॅक्स लॅब. तुझे टॅक्स लॅब 30% असल्यारी तुवें टॅक्स पे करूंक ऑन द गेन 12.5% मात्र इफ यू आर रिडीमिंग आफ्टर 1 year.
1: Okay.
0: If you are redeeming before 1 year, that is called short-term capital gain. Short-term capital gain 20% asa. Tujhen tax lab 10% zalari, tujhen 20% tax bharijas.
1: Okay.
0: Tujhen tax lab 30% zalari, tujhen 20% bharijas.
1: Bharijas.
0: 20%. Okay. After 1 year, 12.5%.
1: Okay.
0: That is called long-term capital gain.
1: Okay.
0: That is the advantage of investing in mutual fund.
1: Okay.
0: Ata chintyan tujhen tax lab 30% asa, tu bank an FD dortai, tuka 6.5% or 7% mellari, post-tax you are earning below 5%.
1: Okay.
0: Anga tuka 12.5% matri, even though तुझे टॅक्स लॅब 30% झाल्यार.
1: ओके ओके ओके सो निमाणी दोन सवाल हा मुस्ता सवलो पण वेळाचे अभाव असा आणि 2 मिनिटांचा वेळ मात्र असा. एक एम सी जाऊन तुवें जायती सेवा दिल्या. थोडे सांगूयात गे म्हाका कशें तुजे ते अभिरस आयले आनी हे एक बाळपणातून आयले.